0: ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे कने सब विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा प्रमाण सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे गुणांत लखनऊ सच्चे सतान सच्चे ससुर सच्चे तेरे सिर सच्चे साला सच्चे मित्र सच्चे पातशाह नानक सच सच जोमर जमे सो गज गज महला पहला
1: वड्डी उडै जा वड्डा नाम वड्डी उडै जा सच नाम वड्डी उडै जा निचल थाओ वड्डी उडै जा ने अलाओ
2: ਸਮਾਇਲੇ ਇੱਕ ਨਾ ਪਾਣੇ ਗੱਲ ਇੱਕ ਨਾ ਮਾਰ ਪਿਆ ਹੋ ਜਾ।